0: දෙහා සබ්බිස් වන අහරු දිවෙහි එසමුන් ගෙනස්තෙනි
1: එකි රාගතක අයකුල්සවා හමහිමයෙන් වාහකත
2: ඕදියස් කන්තනුම් ෆරුවා ෆරුවා ලුයිවුමෙන්නෙන් හිතන් අස්ථාස්ථා
3: එකි රාගු මුහතා එකි ඉහුසස්ථා
4: दिल जा रहा है या किसी पे आ रहा है मैं रोक लेता पर कहां ये मान
1: एक ही राग तक आ गुड़िफवा माजी के उफावेरे ख्याल था
5: Now it's gone away only man himself a man to cry
6: हिग्याम आड़ तक आ एहा में हिग्याम म्यूजिक आये को नुदिये के मेगाहर्ट्स दिवेये
7: अब हाँ रेडियो पार को ला ತಿಬಾಗೆ ಮೂಡ ಎಮ್ಮೆಗುಳೆ ಲವತಂ ಅಡುವ ಹಾಲುವ ಕೊಮ್ಮೆ ದುವೆಗೆ ಹಿಂದನು ಹತಿ ಜಹಾಯಿರು.